जो खाया ससले लछो जो खाया ससले जो खाया ससले लछो जो खाया ससले ये पतली कम।